0: rakkaterikamen nulibe midennevi usulum umurun duwasri mi hunna daimi gotek emi he mantuli ko midibe ei fast ola fast haru midibe lari ko midibe nge to ege itoro maske kura mi he bas awukana kiyenwa ma bodu ichen ege tawar wa hinna ehem beje kamab banya e usule nune algonome mi benum bani hagiga to algonome ditave genda iruga algonome pandu guhri lari algonome ne benum be inge to hama puletu kan namba sama adi hajja damba adi de maskaten nu ko misala ko morun haddi ara damba ira biharu haddi haru mini komme ko tebbes mihen atiri macchen ni kwala mitaga riti ko hendunos mihen tibela kasrat kolla hadagen egen aburu erikama ekige edibe ekkun diri ulevene goteke migen mi benum bani mi divi rajya ka migen nete invest ko inge ग्रानो नंग एबदल नाकन ए वरबोड हितामेन वरबोड देरे ए बिलियन रुपिया होरि तने इन्वेस्ट कोगेन एलिबे लारिन गेतो पेंटागन न ए सादा होदा देवेन बेंकु तकुम मस्मियो सादा होदा देनि देतो बेंकु तक लारि लीमा बेंकु तकुम हम एब रुपिया लिबे मियादो अगी गतु गुनन्या गिना हदा दक रुपिया लाबति मी हुन्ना ए मी हुन्ना सादा गतु गे लिबे लारिन हम वरबोड इच्चे दे गोतन हम पेंटांग ओपी हम मते मी हुन्ना ने लारि देमे हेटे ने गो तेग मारुहा ने पोर को देवे नी मिबुना उसूल गाय मो एक गे
1: हां वरबोड शुक्रिया आएंगे तो हसा
2: ओके ला अदा गडिंग अगडी एम मिनट 30 कुंत मि हार हिंगा फे मि हा साबन दे अलगो मि दाने रिक्वेस्ट लवे आदि मा रिक्वेस्ट लवे फहु आदि इरात क्रवे बेफ्रक फुरसत अरवाण

0: Tech Talks
1: में प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कन फंसे है गोते मियोती फाहिपे ऐप बिल तक अंगारा जुमला अदु फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला देंगा महुरी हा बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी फोन फेंग गैस अदि मीडिया नेट बिल कस देख के ने रीलोड रास्टस नूनी डेटा पेक्विस नेगे नेंगे मी हम डिजिटल वॉलेट है देने मस देबा वायर बिल नो देखी गेंग लारिया वीनु ये नेंगी गेंग उड़े कर नुचे है ने हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे माफ है
0: टेक टॉक्स
3: टेक्नोलॉजी के बड़े तिकुं फनी तकुं आपत्तु स्थानी अर्गुन में गिद्ध वही दिरी उलम फसे है कुरमटका एकी कहाला ईजात तका ए ईजात तकं एकी बदल था गिरनमुं टेक्नोलॉजी के गुराहयंग अर्गुन में नंग ऐतद दातुरे कुरेविचे मैं के फनरवना कामयाब दातुरु मैं दिग दातुरुं अर्गुन में न टेक्नोलॉजी या साइंस के गुराहयंग एकी दिमालुं तफातु ईजात तका कुंफनी तकुं ईजात तका गिरनमुं दा ऐतद फनी बदल तके वनी फेनी आदि अडुइफा ಮೇಗೇತರುಂ ಗುರಹ್ಯಾಂಗ ಆಸ್ವಾ ತಫಾತ್ ಬದಲ್ತಕಿ ವಿಸ್ವಣಿ ಫೆಣಿಫಾ ನಮವಿಸ್ ಮೇದಗ ದತರು ನಿಮ್ಮಾಲಾ ಅಂಬುರ ಅಳ್ಗುನ್ ಮೇಗ ದುನಿಯ ದಾನ್ ದತರು ಫಶನ್ ಜೆಹೇ ವಗತ್ ಮಿವಣಿ ಜೀಫಾ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಆ ಸೈನ್ಸ್ ಗೆ ಅಲೀಗ ಇನ್ಸಾನುಂ ಹೋದಮಂಗಣ್ಣ ತಫಾತ್ ಕುರಿಯರುಂ ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಗೆ ಸಬಬುಂಗಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲ್ತೋಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ತಕಾಯಕು ಎಂಬಿ ಫೋಗ ಖಬರ್ತಂ ಹೋದಮಂ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವೆಸ್ ಅಳ್ಗುನ್ ಮಿನ್ನಾಯಕು ಟೆಕ್ಕೆ ದುನಿಯ ದತರು ಕುರುಮ ತಯಾರ್ ವೆಗಿನ್ ತಿಬೇನೆಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಎಮಿ ಹಾಯ್ ಹೊಂತಿರಿನವೆಸ್ ಬಾಚವರಿ ವಗತುಗುಳಕಂಗಿದೆ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಶೇಲಿ ಅಳಗುನ್ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದುರ್ ರಶೀದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗ ಹಿಮನಾಫವ ಖಬರ್ ತಗ್ಗಿನಿಸ್ತೀನಿ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಮುಷಾಲಾದಿನಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಾಫಿ ಶಫೀಕ್ ಅದಿ ಮಿಸ್ನಾ ಅಹಮದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದಾಯ ಕುಲವಾಲಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ಮೀ ದಿವ್ಯರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಉಫಿದ್ದುಮೆ

0: ज़ख़्म निरंजन कोंगे चिसकुं अलविन सवाल करे हारुरा जवाब देवी ज़ख़्म वाजवनी बियफारे मुदला फ़ैसाइन अलविन के कुंफुनी के हालत बलायरु मिदन्नवा कंकम विस्नम वाने रो मटेरियल्स बंदुकुरुमा गणिफवा रोमहा हुस दला थेओ अदि पैकेजिन बेनुकुरा तकेती तैयारी मुदा फिनिश्ड गुड विक्कन तैयारु को गुदंकुरैफवा मस्तलु केस्तोगे मार्केट अगु नगुदु फैसा कुंफुनी गे अगुतका बैंक अकाउंट तक्का हुरि फैसा लिबेंग हुरि फैसा रिसीवेबल्स एहेम फरातका मुदा विक्कागेन कुंफुन्या यगिनुम वेस लिबेनिकमा उम्मीद कुरा फैसा मि हुरिहायचें एक्कुरुमफहु कुंफुनिन वगुतुन दक्कंजे कुरुमुद्दतुगे धरनिता करंट लायबिलिटीज एगेन उनिकुराणि मिसालक मुअज्जफुंगे मुसारया मस्वरिन देंजे नुदी हुरि फैसा फद तकेति दरणि कंडाफ बाकी ओन जुमला अददु निस्वाब हमवाणमा एगे दे पॉइंट फहें इनसता ज़कातुगे गोतुगा नेरुमुं कुंफुनिगे ज़कान अदा कुरेवुनि हरुरा इतुरं उलुं फिदु अदि मि बद्दलुमफहु अल्विन कुंफुनिन वणी मैन्युफैक्चरिंग दायराया गुलेगुतुन ज़कान हिसाब कुराने मिंगनतके लिफवा रस्मी उसूले एकुलवालाफा आदि कोम में आहार को इस मी मिंगन तोगे मातिंग कुंफुनी के जकाय रंगलंग हिसाब को मोड़ेस जकात हाउस देखुमा कुंफुनी के बोर्डुं फास कुरी मी के सबबुं कुंफुनी के माली मुआमला तक बर कैली भी मुस्तमोगे निकमेती ना कुंफुनी के फरातुं ऐही तरीकम फोर को देवेने मागु थानवस्वेगें दिया
1: जकाय
2: आदे आडवे पिके मिदिए मेदु के मावलो तैयार को फावा कुरु हादिसाय शेह विदाल देव फानन तो मि कुरु हादिसाय बलाला फ मिकमग कीके तो विदालवानी
3: आदे आलमन दे मे हादिसाय के फाहक गिन दे फदेन आलमन के तेरेगा खास को बडती विफार त कुरबा बे फ्रों गे द आमु को हुरी हेमे गे मच्च वस एकम को खास को ते ग बडती आदत तक ज़कात को दक्कन जे फरायत वर बड अरु में हेलुं तेरी ये बा वांजे ज़ाकात होगे मी हिसाब बेले हट्टुमा ज़ाके अंगदा कुरुमा कोंकों बावत तक के मुदरन तो अरु में ज़ाके नरिंज हैं हाय के तुगा ये हादसा का फाहा के इंदे फादें अरु में व्यवहारे में बेनुं कोरा हारु मुदा ऐ ज़ाके दक्कन जहे चेनु नमोस ऐतकेती अरु में बेनुं कोगिं अरु में मिहोदा फैसा इंगे तो फैसा ऐ अरु में ज़ाकात होगो तुगा ऐ निसोब हो ममा कुगा अदा करन जे एगा फकीरुंगे नुत यतीम मिसकीनुंगे गुरवानुगे बयान करवाफा अब्बा गतरिन ए फरातोगे हगुतंगे बहे कुदेगिन एहमा वरा मुहिमु कम यारुम में खास गतग मी इनी जमानुगा मी वरन आ एके मसलत वसे बाद एहमा रुम में एकंग महेलुन तेरे होरुंग ए हगतुगा वरा मुहिमु कम एगे तो
4: हावे गत अनफाह कलम बेनु मी आउन में अडवे गे मिदी फुरचमा मी आउन में गे हम गिना आमु गे हालत हालत होरिहिं हम می زکاتو گه حکم تا نینگه کم اینا میس اولم فیلوا می هنگه کمفونه گه فراتون اتا میلیا نکن دکن جه زکات نودک کی هوری کن هایی که توگه می ای آن فاها کلم بینو میاد دویش آن میگه تیره کار آمو کم ارگی نبی فاری برین زکات دکن جه کن نینگه به به فلانس ای با اوله اکن هودا از اما آن میگه ادا کردم آن میگه کم میه که بولوگه اول فون نانه ای شرطو هم واقع کم میه که بولوگه اول فون نانه از اما قیامت دو سوالش کرده بینی کامن عادی مسلم کا ಮುಗಾ ಆಗಲ್ಮೆಂ ಕಮೆ ಮಿ ಹಕಿಸ್ ಪುರಿಮ ಕುರಂಜೆ ಹೆ ಕಮೆ ಮಿ ಕಮಕಿ ಎ ಮಾಗಲ್ಮೆ ಮಿ ಕಮಗ ರಕ್ಕಾ ತೆರಿವು ಮಿ ವಾಹಕ ಆಗಲ್ವೆನ್ನ ಫಾಹಗ ಗೆಂದಿಯ ಕಮೆ ಮಿ
2: ಮೇದಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕಾಳ್ಕಣ ಮಿ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲನಿ ಕುಂಫುಡಿ ತೊಗ್ಗೆ ಜಕಾತ ಶೇಹು ವಿದಾಳು ದೆವ್ವ ಫಾಣಂತೊ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ದ ಬೇನುಂ ಕುರಾ ಅಗುಬಡು ಮೆಷಿನರಿ ತಕುಂ ಜಕಾತ್ ದಕ್ಕಂಜೆ ಹೆನೆತೊ
3: ಅದೆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಗ ಅಳುಮೆ ಬೇನುಂ ಕುರಾ ಮೆಷಿನರಿ ತನು ತಕೆ ತು ಫೆದ್ದು ಮಟ್ಟ ಕಮೆ ಬೇನುಂ ಕುರಾ ಆನತ್ತ ನು ತ ಅಮ ಏಗೆ ತಿರೆ ವಣ್ಣ ಅಳುಮೆ ಎ ಮಸಕ್ಕೆತ್ತ ಕುರ ಮಟ್ಟ ಕಮೆ ಬೇನುಂ ಕುರಾ ಇಮಾರ ಎಂಗೇತ ಅದಿ ಮುದಾ ಉಫುಲಾ ಉಳಂದು ಫಾರ ಬೇನುಂ ಕುರಾ ಎತಕೆಚ್ಚ ಅಳುಮೆ ಮಿಕಿಯನಿ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಅಸೆಟ್ಸ್ ಮೀ ಹಗೆ ತುಗ ವಿಕ್ಕಾಗೆ ಫಾಯದಾ ಹೋದ ಗೆಂಗುಳೆ ತಕೆತ್ತ ನು ಕಮು ಮಿತಕೆತಿ ಆಗುಂ ಜಕಾನೆ ರೆಕನು ಜಹೆನ್ ಏನದು ಮಿತಕೆತಿ ಆಗುಂ ಅಳುಮೆ ಜಕಾನೆ ರೆಕನು ಜಹೆನ್ ನಮಸ್ ಮಿತಕೆತಿ ಬೇನುಂ ಕುಗೆ में मैं जनरेट करा फैसा माना कि ये भी कुंफुनी भी फायदा है अरुण में जाके नेरों अरुण में मच्छब आज जब गंदा
2: हूँ उफ़ दम फ़ाशाफ़ा वार नूनी में होरी मदलों जाके नेरे ने कीने तो
4: आधे अरुण में मैं तो एक किया वाले ने आमों को भी फारे वाले में तो वॉकिंग प्रोग्रेस मैं मुदा मैं मुदलों अरुण में जाके नेरे ने कीने तो नो

0: शुक्रिया ये वाला गुफाज
1: देम्यान बैवरिया की मरी
2: एदुआ को दे अंगेन को जंग यादे मायन नु कोई मिदे मे होंगे गाथुगा ए दे अंगेन गे दे धरिन वेस्तेबे जंगले गे तेरे कुल्लिया का बडो सिंगा एन नु कुमे देन हमलागा ए दे अंगेन गे गाथुगा तिबे दे धरिन कुरे ए धरिया को जहागण के गेंदिया एवगतु हगम हुरी अंगेना दोट्टा हुरी अंगेना या मुहातक को बुने सिंगा जहागण के गेंदिए खाले गे दरफुळु मि जवाब एक ए देंगेनु अरा रोंवे अदमे मसलागा इंसाफेर इनिया कंडेळुमन एदवसवर रस्कम गे तहतु गाइन नेवी दाऊद के फाण के अरिह हिंगजे दाऊद के फाणु नि मेवी दिरहुरी दरिया की दोषी अंगेन द दाऊद के फाणु नि मेवी दिरहुरी दरिया की दोषी अंगे मीहा गे दरिया कमग मिनियाया मेदु एतनु एन अंगेनकु हिंगमनु जेहुन आदि दाऊद के फाण गे दरिकलुन सुलेमान के फाण ग्यारी हकोस मे मसला हुशेली सिंगा जहागन गेंदी ए दे अंगहेनु गे तेरीन काकु गे तरी कं कशवर कुरमट्टका वळिय गेनेस दिनुमा अरिहु बेकलक सुलेमान के फाण विदाळवे मे दे अंगहेनु गे गातु का होरी कुज्जा देफळि कोल्ला कोम्मे अंगहेनका फळिय दिनुमा मे वाहा काडो हंग दिबि दे अंगहेनु कुरे कुज्जा के असु मम्मा रोई गेंफा दान्ना वैफे
3: कुच्चा देफली कोण उलावा ए कुच्चा है कि मेरा दोषी अंगे मीहा के कुच्चे एना एना या मिदारी फुल हवाल को देवा कुच्चा देफली को लातां देखें अनुकरण का कितने नुआने
2: सुलेमान के फान मियांगे ना के असर का दवा काढ़ो सवांग इन्नवाफा विदालवे मिकुच्चा की तिया देंगे नुकुर ದ್ಯಾಂಗೇನುಗೆ ತೆರೆಂ ಕಾಕುಗೆ ದರಿಯಕ್ಕಂ ತಿಮಂ ಕಲೆಗೆ ಫಾಣ ಕಶವರುವೆ ಯಗಿಂ ವೆಚ್ಚೆ ಮಿಕು ಜಾಗೆ ಹಗೆಗೆ ಮಮ್ಮೇಕಿ ಮಿ ಹಗು ಅಂಹೆಣ ಸುಲೈಮಾನ್ಗೆ ಫಾಣ್ಗೆ ಹಿಕುಮೆತ್ತೆರಿ ಇನ್ಸಾಫುಂ ನಿಮ್ಮವ ಎಕು ಜಾ ಹವಾಲ್ ಕುರುವಿ ಎಕು ಜಾಗೆ ಹಗೆಗೆ ಮಮ್ಮಯ
1: ಮರಿ ಹಿಂಗ ಜಜುಂಡ ಕಿಹಾವರಕ ಮರಿಗೆ ಹುಷಳು ಕಮದಿಯ ತೋ ಬಲಾಲ್ ನೋ ಮರಿ ನುಸತ್
4: ಎಮೆ ಬೊಡಂ ವಿವಾಹಕ ಅಂ ಫಾಹಕ ಕೊರವಣು ಖಾಸಕಮಕಿ ಅದಿ ಮಿರೆ ನೀವೆ ಗೊತೆ ಮಿ ಡ್ರಾಮಟೈಸ್ ಕೋ ವಾಹಕ ಕಿಯುಂ ಮಿ ವರ ತಫಾತು ಹುನ್ನರೆ ವಾಹಕ ಕಿಯಮುಂ ಗೊಸ್ಸ ಕುಲ್ಲೇಕ ಡ್ರಾಮಾ ಸ್ಟೈಲ್ ಅಪ್ ಬದಲ್ವೆ ಏಗೆ ತೆರೆಂ ವಾಹಕ ಹುಷಹಳಾಲು ಮಿ ವರ ಖಾಸ ಹುನ್ನರೆ ಮರೀಕಿ ಬ್ಯಾಗ ಮಿ ಹುನ್ನರು ಹುರಿ ಮಹರ್ವಿನ್ ದೆಂ ಹುರಿ ಹಾಕು ದಿನ್ವೆಸ್ ದೆಂ ಕುರಿಯಂ ಡ್ರಾಮಾಗೆ ಬಯ ನೆನ್ ತಿಬೆ ತಯ್ಯಾರ್ವೆಗೆ ಮಿಯೋಂ ಅಣ್ಣನಿ ಹಾ ವರ್ಗತ ಫಹುಲವಾನ್ ಕಾವತ್ತರಿ ದೆಂ ಎಮೆ ಬೊಡ ಫಾಹಕ ವಿಕಮಕಿ ವಾಹಕ ಆಗ ಬಸ್ಮ ಕುರಿ ಗೊತ್ತು ಕಿಯಾಲಂ ವರಂ ಉಂದಗು ವಾಹಕೆ ಗೊತ ಏಕಮಕೋಸ್ ಮರಿ ಹಮ ವರ ರಂಗಳಂ ವಾಹಕ ಗೆನೆಸ್ತಿಂ
1: ಹಿಂಗ ಹೆವಿಮ ವಿಹಾರು ದೆಂ ಒತಿ ಗೊತೆನ್ ನಿಮ್ಮ ಪುರುಸತ್ ಹುಳುವಾಲುಂತ ಏನು ಏ ಬೆಲುನ್ ತೆರೆ ಏಹುನ್ ತೆರೆ ನಕ್ಕಿ ಕೆ ಬುಣಲಾಣಿ
5: ಏಹುನ್ ತೆರೆ ನ ಬೆಲುನ್ ತೆರೆ ನ ಬುಣಲಾಣಿ ಅನ್ ಮಿಹಾತನ ತಿ ಬೇಫುನ್ ಅಳಗೊಂಡ ತಿ ದೇವಿ ತರು ಹೀಪಕಿ ಅಮ ಅಳಗೊಂಡ ಗೆ ಹಿತುಗೆ ಫುಂ ಮಿನು ಅಮಗ ಬಲಯ ಗಣ್ಣ ವರ ಶುಕುರು ಎರಿವಾ ಕಮೆ ಹಾಸಕ ರಾತೊಳಗೆ ಉರಿ ಆ ಬೇಫುಳು ಅಳಗೊಂಡ ಮೆಣ್ಣ ಅಳಗೊಂಡ ಮೆಣ್ಣ ರಾತೊಳಗೆ ಕುದಿನ್ನ ತಿ ದೇವ ಸಪೋರ್ಟ್ ಹಮ ಎಗೊತುಗ ಕುರಿಯ ಗೆಂಗೊಸ್ ದೇವ ವಾಶೆ
1: ವರ ಬಡ ಶುಕ್ರಿಯ ಅಣ್ಣ ಸಿತುರು ಬ್ಯಾವಿರೆ ಮಿಫಾರ್ ಹುಜಾಮ್